0: ईशा सुवाले कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
1: अलिफ सीनु नूनु ता शवियन
0: रंगळो फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
1: नाने फुलफिल लेबो
0: वारर रंगळो वेहेता फेन्नेगु मे बुनमा की कोबा
1: लिबे फुरसत के बेनुं हेफो मडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वानी दिवेही एफएम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
1: शवियनी प्रोग्रामे दिवेही बहुगा सुवालो अन्ना ಕೊಂಗನ ಕೊಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹರು ದುವಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
2: ಶವಿಯಾ